0: कळीत ना. ओके, तुमच्या हातांतले पुरो सकल दवरा, पळय सकल दवरा. तुम्ही आयकल्यार मात पुरो, तुम्ही पुरो नोट केल्ले नजर जाल्यार सगळ्या पेपरांनी तुमचोच फोटो येतालो. तो फस्ट रँक गोज टू यू म्हणून कोणी बरयलें वसिनात. कितें आसूं दी, आज पयल्यान पयले बाब एरिक ओझेर हांचो हांव उगडास काडटा. बाब प्रशांत मार्तान सांगलें ते नान तर जाल्यारय तांचे चेतन हांगासर आसा आनी मानसोबाण कोंगणेचे सरसंगतीचें बेतलेहेम आनी ल्हानशा प्रायर एक तयार आहे तुमच्या मतींत एक आकटें जावन घालतात, एक कीर्ण जावन घालतात. कोण जाणा कोण जाणा, फाल्यां तुमी फुलोवन येवंक पुरो. तुमकां शाईन जाय जे न्हे, त्या खातीर तुमी इन्स्टांत तुमचे आय डी केल्या न्हे. तांतूं कितले जाण तुमची ओरिजिनल आय डी केल्या, तांतूं ओरिजिनल फोटो केला ना न्हे, गेला गे सोमात वेर गेला. ओके, ना जाल्यार सुणे माजर तशें बरं गेला न्ही, समथींग डिफरंट कॅरिकेचर्स पुरो केला. फेसबुकार तुमी ना, आतांची भुरगीं फेसबुकार ना कित्याक फेसबूक इज पॉलिटिकल बूक जाला, तांतूं कमेंट घालूंक आमकां हें ना. सो आमी दुसरे दुसरे फोटो मात घालतां. तुमच्या हातांत एक चीट दिल्या न्हे, एक बुकलेट दिला न्हे, तांतूं सुमार जाणांचे सोंड्यो आहात, मुखामळां आसात, फोटो आसात न्हे. सिक्स हू नोज 2036 2040 तुमी हांगासर आसाचे, तुमी हांगासर आसाचे. तें जाल्यार हांव वयर जावन पळयतां. ओके, तुमकां हांगासर हे जे हें काली एग्जाम्पल हांवें दिल्लें, एग्जाम्पल तुमच्या इस्कलाच्या नोटीस बोर्डार वा हायस्ट रँक कितें आसा, हायस्ट पर्संटेज रोल ऑफ ऑनर म्हण आसतलें तांतूं तुमी आसाचे. कित्याक तुमी बागी विंचून काडली पर्ज, तुमी विंचून काडली पर्ज म्हळ्यार कुशेन घी ना कुशेन घी तुमी हांगासर आयल्यात. एक संडे आसचें आमच्या क्रिस्तांव भुरग्यांक तोयी असल्या संगतीसो जाल्ल्यान आमकां आमचेच म्हणलें एक दीस नात. कितें आसूं दी, तुमी बरी भुरगीं विंचून काडली पर्जा, मस्त जाण आसले, 12 जाणांक मात्र अवकाश मेळिल्लो आनी ते आज आमी उडास काडटा. लास्ट सप्परांतांचो 12 जाणांचो फोटो आसा आनी हांगासर बाय फेल्सी बाय श्री एम भितर ती सदैव श्री ओदिसनान म्हाका आज प्रशांत फादराबाचें तुमी भाशण आयकलें तर जाल्यार समथींग मोर पेप्सीची एडवर्टायजमेंट, मोर दॅन आमच्या कडार पेप्सीची एडवर्टायजमेंट, समथींग मोर दॅन आहा म्हणे कसले. तुमकां दोळे आसाचे, हांगा जावन सोरंगो उबरले बरी उपते आसात. पराग म्हणले सोरंगो म्हळ्यार कितें, काईट, काईट म्हळ्यार कितें, गाळी पडटा. ओके, कितले आसा सांगयात की, नाव डोंट काउंट आ 20 म्हणटा एकलें. आ देर आर टू वर्ड्स, वॉच अँड ऑब्जर्व, पोळे आनी पारकी. आमी पोळेचे मात कालें बरो आसा म्हूण, पारकी नांव, पारकेल्यार मात्र कांय बरोवंक शकता आमी. त्या खातीर हांगासर बेंडकारांचे चेडे आहले भुरगेच तुमचे बरीस बरे वजयला ताणें. ताज्या उपरांत आयचे सकड कार्यक्रम भुरगींच करतात, ताज्या उपरांत फोटोग्राफरी भुरग्यांच, सकड भुरग्यांक विंचला. आमी मात एक चार जाण प्रायवंत हांगासर आसा आनी फादराबान म्हळें लेफ्ट हँड बरोवन जे कितले, रायट हँड बरोवन जे कितले म्हणून सांगलें. हांगासर ते गा ओन्ली ते गा एकच कडेन आसात, ती एकच बेंचर आसात. व्हेरी गूड. आनी कोणी ना लेफ्ट हँड बरोवन जे हांव थंयसर आसा, लेफ्ट हँड बरोवन जे रायट ब्रेन यूज करतात, दे आर व्हेरी क्रिएटीव. बराक ओबामा लेफ्ट हँड, मदर तेरेझा लेफ्ट हँड, तेंडुलकर लेफ्ट हँड, अमिताभ बच्चन लेफ्ट हँड, बिल क्लिंटन लेफ्ट हँड, एडॉल्फ हिटलरी लेफ्ट हँड. दे क्रिएटीव, क्रिएटीव थिंकींग आसता. सो रायट हँडाचे म्हजे तुजे बरी आहले कॅसेट रेकॉर्ड बरी आमी वाचता. इस्कलांत वसून ओमीट करता, फेलसी टिचर तोली तुमी ओमीट केल्ल्यान खंयचें बरें आहा खंयचें बरें ना म्हूण मार्क दिता तितलेंच. इट्स अ बाय हार्ट मेथड जाला. आज आमी तांतूं जावन बाय हार्ट मेथड जावन भायर येवन स्वंत कितें कितें चीट गीट कांय नासतना उलोवंक शिकचे, चार शब्द सांगचे. फेलसी बाय तिका दिल्ल्या विशयाचेर आतां उलयता, चीत दिवन आयकव्या.
1: आनी आतां फेलसी मॅडमाची ओळख करूंक फुडें आपयता. चेरोजा शाळेंत 8वेन शिकची जेसिका शायना डिसोजा.
2: आयची प्रबंध मांडपी आसा फेल्सी लोबो दे रे बायल. ती व्हडली मायच्यो काणयो आनी आधुनीक भुरगीं कशें संवहन करचे आनी कसो संबंद घडचो ह्या विशयाचेर उलयतली. तिची मोठवी वळख वृत्तेन शिक्षकी जावन आसची फेल्सी लोबो दे रे बायल कोंकणी साहित्य शेतान वळखीचें नांव. प्रस्तुत ती सालोवेस हायस्कुलांत शिक्षकी जावन वावर करता. तिची तीन पुस्तकां परगट जाल्यान. तिच्या पालवा पोंत कविता पुस्तकाक कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीची प्रशस्ती लाभल्या. तिची लेखना कविता कोंकणी पत्रांनी सराक परगट जावन आसतात. आकाशवाणी मंगलोर आनी रेडिओ सारंग तावन तिची भाशणां कविता फैस जावन आसतात.
3: समेस्तांक बरो दीस मागता. पयल्यान पयले एरिक बाबासो मोगान आनी मानान उडास काडता. मोगाच्या भुरग्यांनो आनी हांगा हजरसच्या वडिलांनो सयत म्हजे विशय आसा काणयो. तुमची मोबायलां पुरो बंद जाल्यांत मू वय, आतां तुमची पेपरां पेन्नां पुरो सकयल काण मात उक्ते. कित्याक काणयो, काणी यो म्हणटाना आम्ही निट्ट बसतो. आता हांव काणी सांगूंक आयल्या हांगा. ल्हान आसतना तुमचे बरीस म्हाकाय काणयो वाचच्यो आयकोवच्यो आयकोवंक पुरसोत नातली म्हज्या मायक. ती कामांत बिझी आसताली. तशें वाचच्यो वाचूंक सुरू केल्या उपरांत ताची एक म्हाका रूस मेळ्ळ्यान आज हांव हांगा आसा. बरें जालें म्हाका काणयांचो विशय दिलो. आतां काणयांचो संवसारच वेगळो. समायका कित्या सांगता म्हणून तुमकां मागीर अखेरेक कळटलें. काणी मेल्ल्यांक जिवंत करता, चंचल मतीक बांदून दवरची थांक काणयेक आसा. दिसभर थकल्ल्या मतीक सुशेग लाभोवंक काणी एक अव्वल वखद. दिसभर इस्कालांत शिकोन, टिचरीचे आयकोन, मारकावन, गळी आयकोन, भुरग्यांचे तोंदरे सोसून संजर घरा आयिल्ल्या भुरग्याक मम्मा एक काणी सांग म्हणटाना जर तर नित्ताना एक काणी सांगली जाल्यार मम्मीन कशी आसून ती काणी. एक रक्षाची जावंक पुरो, एक रायाची जावंक पुरो, एक सोराची जावंक पुरो. त्या भुरग्याक आपापितांस न्ही देता. तुमकां सवय आसा जावंक पुरो, तुमी असो अनुभव केला जावंक पुरो. आनी ह्या काणयांच्या संसारांत आमी आयल्या. व्हडली मायन सांगच्या काणयांची सोबाय सुवेगळी. जडोवन गेल्ल्या दांता मोदें हुळहुळची ल्हान तिची जीब मोवाळ उतराणी गुंतुल्ल्या काणयांनी कोणायचे मन पिसवंक करता. व्हडली मायेच्यो काणयो बरोवपी श्री सिल्वेस्टर सोज मैसूर हांच्या काणयांचो सार घेवन आज हांव हांगा जमलेल्या ह्या ल्हान भुरग्यांक आधुनीक काळारी ह्यो काणयो खोश्यो आकर्षित करतात, आवडतात म्हणलें सांगोंकू. आनी बहुलहान प्रायेच्या भुरग्यांच्या मतीर काणयो खोश्यो प्रभाव घालतात म्हणलें सांगोंकू. हांव खुशी वरूंक पावता आनी अपेक्षिता आनी हांगासर उबी आसा. भुरग्यांनो, तुमकां आतां हांव एक बरी काणी सांगतां. म्हूण सांगिल्ले कुडले भुरगीं सगळ्यां नीट बसतात. काणी सांगून विवर आयिल्ले खंयचेय पाट भुरग्यांक बरे तकलेक रिखतात. न्हिदोंक उसळ करची भुरगीं आवयन वा आजयेन काणी सुरू केल्लीच थंड पडटात आनी न्हिदेक वेंगतात. तर आज ह्याच काणयेच्या भोवारी एक बोवाडो काडून आधुनीक काळाच्या भुरग्यांक तुमकां काणया द्वारी कशी एकाग्रता हाडयेत, कशी ती घेवयेत म्हूण सांगून सांगूंक जाणा जावचे प्रयत्न आतां हांव करतां. तुमकां काणी म्हळ्यार खुशी मो आतां जाप दिताना म्हाका कळटा. काणी म्हळ्यार खुशी मो खंडीत वय. तर एका घडयेक तुमच्या मोबायलांक तुमी न्हिदोंक सोडिचे आनी जागी तुमी उराचे. आतां आमकां थोडो वेळ व्हडली माय आनी ती सोनादू हे नातू पेद्दा त्या नात्वाच्या विशयांत आमी येतो. पेद्दा पासकुतो आतां पेद्दा पासकू तुमकां तुमच्या मतीक आयलो म्हण चिंत्या, व्हडली माय आयली म्हण चिंत्या. आतां सांगता आमी तांचे वटू गमत मारया. एक व्हडली माय आसली, तिका एक नातू पासकू तिचे ताचे नांव. तो इल्लो पेद्दा पूण बरो भुरगो, तो आमच्या काणयांचो हिरो. पासकूक व्हडली मायेंच सर्वस्व. कित्याक म्हळ्यार ल्हान आसतनाच ताची आवय बापाय सरली, ताका कोणी नात. व्हडली माय आनी नातू दोगांच. आतां आमच्या पासकूचे आनी व्हडली मायेचे पोट बरं जे जाल्यार व्हडली मायेन खालें खर्चे आसले, तिका चड काम करूंक जायना. देखून ती गोळी बजेगी या पोडी गी या खालें खालें बाजून नातवा कडेन एक पटीन ती वेताली विकूंक, ना जाल्यार नातवा कडेन सांगताली पासको हाडरे हे वर्रे विकून हाडरे म्हणून पासकू वेतालो. आतां तांच्या हाताकाल थंय आसताना ताच्या तांच्या गांवार कशें म्हळ्यार शहरांत आमी शहरांत आसा पूण ती हळ्ळेंत आसताली. आतां हळ्ळेंत आसच्या ह्या सुत्तुरांत श्री सिल्वेस्तर सुजान आमकां हाडलां. हळ्ळेंत एक व्हडलो एक पटेल आसतालो. त्या पटेलाच्या घरा एक ताच्या घरा सांगात कामाचे आसतात ना ताच्या हाताखाली एकलो काम करचो उगराणी. उगराणी म्हळ्यार लेख बरोवचो या जागे मेसचो तो पर आसलो, ते पर आसले तांच्या गांवांत. आतां एक दीस काल करतात व्हडली माई नातवाक अशें काणी एक सांगता. त्या पटेलाच्या घरा एक दीस काल करतात एक म्हातारी आसता. पटेलाच्या घरा एक म्हातारी आसता. ही काणी आमची काणी सोमाय क्या मागीर तुमकां ह्या काणयेचेर हांव सवलाय सारता. आतां ह्या घरा म्हातारी आसा, उगराणी कामाक वेता, तिका पळोवंक कोणी ना. देखून व्हडली मायी कडेन व उगराणी सारता तिके पासकूक आमच्या घरा धाड एक ल्हानशें काम करूंक. ताका व्हडलें कांय काम ना. व्हडली मायेच्या सरशीन बसचें, तिच्या तोंडार मूस आनी परा बसतात त्या मुसांक दावडावचें आनी तिका एक सांबाळचें तितलें मात्र. जायत म्हणून व्हडली मायी वसरे पासको म्हणटा. पासको जायत जायत हांव येता म्हण सांगून धांवता. तो तिके अशें पेद्दाने अशें अशें करून धांवता आनी ताच्या घरा काम करता, खुशयेन काम करता. एक दीस काम करता मुसांक दावडावचें, दोन दीस काम करता, तिसरे दीस जाताना ताका इल्लें बोर जातालें. तुमकां म्हळें तें थोड्यांक उडोवन बोर जाल्लें, उडोवन उलयतालेत पळय तुमी. तशें पासकूक ही बोर जावंक सुरू जाता. आतां खालें खरचें कितलें दवडयल्यार मूस येवन व्हडले मायच्या तोंडार बसतात. तुमकां शिकयता म्हणटा लग्गेक येदो व्हडले बड्डो आसता. एक बड्डो म्हळ्यार एक बड्गो आसता. आतां हाणें बड्डो म्हणचें कोणें आमच्या रतनान बड्डो म्हणचें आमी बडगो म्हणचें पळय हा शब्द कशे बदलतात म्हणून. आतां तो वचून बडगो आण येता आनी राखून रावता व्हडली मायच्या तोंडार. केदाळ मूस बसता म्हण राखून रावता. व्हडली मायच्या तोंडार मूस येवन बसलो लट्ट करून खालें करता. त्या बडक्यान व्हडली मायच्या तोंडाकच मारता सामा. केदाळ कितले सात मूस मारतात. कितले मूस मारतात, कितले मूस सात मूस एकच फटी मारतात. आतां पासको खालें म्हण चिंता तो व्हडलो हिरो म्हण चिंता. सात मुसांक मारला हांवें, सात तुम संग मारला हावे हाँ वडलो हिरो म्हण चिंतून आराम से बसता उग्राणी संजर घरा येता ना पायर पाय घालून बसता वो किते ओगीत बसला वडले मी किते ओगीत तसा म्हण उग्राणी येऊन परीक्षा करताना काल रे तू ओगीत बसलाय म्हणताना सात मोर मांस मारले आता मी सात अरे त्याच्यापर्यंत काय तिचे प्रॉब्लेम असाय बळे पिरंगोणी ना काही ना काही ना किती आवडली मी पिरंगाना ती गेली हा ती गेल्या अक्क पळवून अजाप अरे एक ती कॉलन पळताना काले ना ती मुसा उठूक ती गेल्या आता काल करचे तिका पुरीजेने हा तिका दोघाई वरून येतात वडली मायक वरून अडरे तू वडली मायक त्या तू मंदरे बांध आणि असे खांदार दोरून म्हणजे पटल्या ये हा वसून फोंड कोडता हा म्हणून उग्राणी वेता पिकासने बराखान घेऊन उग्राणी वेता ओ ते इकडे पैसे सोसण्याकडे फोंड कोणतात फोंड कोणता ना पसको येऊन पोहता पसको येऊन पोहताना त्या जातात खाले मंदरे मात्र उडली मैं क्या कहींगी बुडल्या जीव जाल्या गी जीव जाऊ ना ती अशी मंदिर पुस्को करणी सरण सकेल बुडल्या अच्याडे मंदिर मात्र उडली मैना म्हणताना ये देवा उडली मैं क्या सर म्हणून उडली मैना गी म्हणून संग पासको पटी नव्हता अडूंक पासको गेल्या वाटेन येत ना तो दुसऱ्याच वाटेन येता दुसऱ्याच वाटेन येताना ताका ती मेल्ली उडली मै मेळटाय मेळना आता तो स्वतः उडली मैं क्या म्हणून एक उडली मै कुलिया रायता ಈ ಪೊಳೆ ಊಟೋ ನಂಗ ಕೊಲಿಯಾರಾಯ್ತ ಕೊಲಿಯಾರಾಯ್ತ ಈಗೀತು ಮನೋ ನನಗೆ ದೊಣ್ಣ ಗಂಟು ತ್ಯಾ ಒಡ್ಲಿ ಮೈಕ್ ಏಕ ದಿತ ತೀ ಒಡ್ಲಿ ಮೈ ತೈ ಪೊಟ್ಟ ಅಥ ಒಡ್ಲಿ ಮೈ ಅಳೆ ಜೀವ ಜಾನ್ ಕೊಲಿಯಾರಾಯ್ತ ಪಳಿ ಈಚೆ ದೈರ್ ಪಳೆ ಮುಂಟಾನಿ ತಿಕ ಕಾನ್ ಗೆವನ್ ಒರ್ತ ಒರ್ನು ಕೈ ವೆತಾ ಪೊಂಡ್ ಕಡ್ಲೆಡ ವೆತಾ ಒರ್ನು ಅಳೆ ಅಡ್ಲೆ ತುಜ ಒಡ್ಲಿ ಮೈಕ್ ದರ್ ಮುಂಟ ಪಳಿ ತನ ಉಗ್ರಾಣಿ ಕಾಲೆ ಪೊಡ್ಲ ಉಗ್ರಾಣಿ ಜಾವ್ನ್ ಶಾಕ್ ಜಾವ್ನ್ ಕಿದ್ಯಾಕ ತಾಚಿ ಅವೇ ನೈ ತಿ ತಿ ದುಸ್ರಿ ತೊಡ್ಲಿ ಮೈ आणि दुसरं ते कोडली माय काढणं मारनाडला उडली माय म्हणून आता काल करचे दुसरं उपाय आगी तिका पुरले पुरले इंत पुरले उग्राणी आणि तो सीधा घर गेलो मंडे विचार घर गेलो मागीर सोदले ताने ताची उडली माय की तिका इंगेकडे पडुली मागीर तिका येऊन ताणें पुरले तिथलं आता मागीर गलोटो झालो तेंपर झालें ते जाऊन तसा आता उडली मायक पूर्ण झालें जाले मू आता उग्राण्यान खाले केले मुज्या उडली मायक सोनू दुसऱ्या एका उडली मायक मारला गे म्हणून ताका समो मारली फसकूक ते मार खावून दवरलो फसकू गावन सोडून तो धावलो इल्ले दीस येवना तो गावात तशें दवरलो खंय वेता तो एका सावकारा घर कामाक रावता थंय सुलाबेचें काम मेळटा ताका गाडी आंबुडचें काम म्हळ्यार गाडी पयलीं परत गाडी हाडली आतां आमकां कार बस सांपर आसात न्हय ते धाडा दोग बोयल बोयल म्हळ्यार पाडे आनी पाड्यांक एक गाडी आतां त्या गाडयेचेर पुरो वस्तू दवरतात आनी हाका सांगता सावकार सांगता आडरे म्हजो गाडी आंबुडचो रजेर गेला एक दोन दीस म्हजे कडेन कामाक येरे म्हणटा जायत म्हणटा पासकू गाडी आंबुडूंक बसता होय होय होय होय कर न गाडी आंबुडता वता ताका सुलाब होय होय म्हणजे मात्र गाडी येताना ती गाडयेची टायर चक्र आसात न्हय ओडली चक्रा कर कर आवाज करतात तो पासको चिंता ये गाडयेर मेल्ले येवन बसला खंयचे मेल्ले पुरले पळे त्या उग्राणची उडली माई गाडयेर येवन बसून म्हाका बेश्ट आयता हे मेल्ले ह्या मेल्ले कथा काल करचे कडजे लगड कशें काडचे म्हणटा एक कडी पेटोवन त्या गाडयेर सुडयता आनी परदळ्ळी लंकोड्यांनी परदळ्ळ्याने ताका एक काल दिता उजो दिता मेल्ल्याक जशी मारूंक गाडी फाड करूंक न्ही मेल्ले आतो बग बग बग करून उजो पेट्टा ना कर्र कर्र कर्र जावन आवाज कसरता गाडी वसोन हे बोयल उजाच्या हाका धांवतात धांवन धांवन वसून खंय घेकडे कडशाडे अशे रावतात पडोवंक तितले येताना उजो पेट्टा उजो पेट्टना गांवार सगळी खबर जाता आळे गाडयेक उजो पेटलो गाडयेक उजो पेटलो पुरो धांवन येतात धांवन येवन उजो पालयतात तितले येताना ओसो रावन पळयता पडले येता सावकार येता काल केले रे तुवें सावकार विचारता पडले तुज्या गाडयेर मेल्ले आल्ले त्या मेल्ल्याक हांवें काडले लगड पळे पळे आतां कर्र कर्र आवाज करताय पळे ये साहेबा मुजा ताने इगी गोरून त्याच्या बैलांक सुटयले आणि ते गेवले काल रे साहेबा तू मुज्या बैलांक लगड काढले मुज्या वस्तू लगड काढले आतां अशें काल्याक केलें तुवें कर्र कर्र कर्र आवाज खंयचो तो आवाज सांगा पळया टायरांचो काल जाता टायरांक तुमी सायकल सोडटात मो सायकल सुटना टायरांक तवळ तवळ कालन घालतात तुमी एक तुमकां मेळटा ते ऑयल घालतात या कालन घालतात न्हय ग्रीस सरयतात थोडी इंपरा घालतात ते धाडे तोटार तोटार आवाज रावता हांगा पळया आमकां एक विशय आसा तूं तो पेद्द पासकू जाल्या रे ताच्या मतींत ते टर टर आवाज आमकां आयलो तो अशें जाता आतां आमकां कळटा तशें कित्या असल्या खाणी आनी वासल्यार असले उपरांत जाणवे मेळटा तशेंच पेद्द पासकू मारकावून थंय मारकाता म्हज्या बैलांक लगड काडले म्हज्या गाडये लगड काडले सावकाराचे मारकाता थंय मारकावून तो पाटीन धांवन येता पाटीन धांवन आयिल्लो परत्यान ताका ताच्या वडली मायचो उडास येता ताच्या वडली मायच्या घरा येत आतां खंय पुरा गेल्लो रे मनीस सरताना कांय सांगणा तो बुदवंत आसा पेद्द पासकू आमी मात्र म्हणचे वडली मायक इयो सांगून हांव पुरो गांव भोंवून आयलो वडली माय म्हणटा तो गांवांनी प्रभोवन आयलो म्हणून वडली मायक खुशी जाता आळे रे म्हाका कांय तांकाना ह्यो एक चक्कुल्यान बरयले अशें विकून ये रे म्हणटा वडली मायची हे बास्केट कान घेवन बकेट कान घे काल ते म्हणटात बटी कान घेवन तो वेता विकूंक येता विकूंक खंय वेता मार्केटीक न्ही तो वसून रानांत वसून बसता रानांत काल्याक ताका आसात ते रानांत मनीस येतात कोण ते एक जण पेटयतात या कांक कसो परमण गाणे आतां वो बसता बसता बसता संजर मुसर कोण नियनांत लास्टाक पेट्यांक सांगता आळे रे तुमकां खावंक दिता म्हाका तुमी पयशे दिजे म्हणटा आनी तांकां पयशे खावंक दिता खावंक जाल्ल्यांत ते खाल करतात धांवतात खाऊन खाऊन धावतात धावता ना हो आज दिनांत की मला दिया जायते म्हणता वेता घरा वेता आणि माईकडे सांगता खे सत्रे पैसे दिले पैसे म्हणता ना ना ना ते फला दिता म्हणून होऊन गेल्यात त्याने पैसे अडून आटले कोण रे ते तेत खाला बोलला ते परा सत्ते तेक जणू ते जायत म्हणता उडली माय उगेत राहून दुसरे दिस परत्यान दिता खाऊक इटल्यान खाऊन खाण घेऊन परत्यान येतात ये काल खाऊक केले पेटे असत ने राखून रावल्यात ओ आज येता म्हणून तसे येता परत्यान त्यात तो जागेवर सोडून काय अंत रे ये रे म्हणटा तांकां एक एक कवत दिता संजय मुसर खाऊक मुख दिता पैसे दिया ना जाल्यार आज तुमकां हांव सोडना म्हणटा आता संजर मुसर खातात पेटे खातात खातात लास्ट अखेर जाता ना पेटे धांवतात धांवताना पासको घालून करता तोय धांवता तांच्या फाटल्यान तुमकां आज हांव सोडना म्हाका पैसे दिनाशे जाल्यार सोडना म्हणटा धांवडून ओरता धांवडून धांवडून ओरून न्हू एका पुरण्या घरा कडेन तांणी भोंवतात पुरण्या घरा कडेन एक पेटो वचून अशें रावता ना वयता शेशून वचून हे पुरण्या घरा कित्याक आयला हो पेटो म्हणून सांग भितर वचून तिळटा आनी शेशीन पळयता ना एक मुडकी मेळटा त्या मुडकेंत बरून नाणी कली रुपयाची नाणी सिल्वर कॉइन्स ना म्हणटा नाणे खाण घेवन बरोय करून घरा येता कोणाक सांगना सीधा घरा येता व्हडली मायकडे सांगता व्हडली माय पळय तुज्या आचे कितले प्रकार खावंक दिल्ले न्हय तेजे पयशे पळय म्हणटा हे खंय मेळ्ळे रे तुका हे ते म्हजे आसात न्हय यारकारी पुरा आसले ताणी पुरा दिला म्हजे पुरा मनीस आसात हे खावचे धर धर धर आतां व्हडली मायक कळटा हे खंय गी एकडे आसले एक घरांतले म्हणून ती व्हरून लोहली पण दवरता आतां पासको खालन करता सांगूंक भाय सरता म्हाका नाणी मेळ्ळी म्हाका नाणी मेळ्ळी ताणें सगळ्यांनी सांगल्यार नाणी उरता ते ना आतां व्हडली मायक टेन्शन जाता आतां हाचें तोंड कशें दामचें हाचें तोंड दामपयचे न्हय देखून एक आयडिया करता व्हडली मायक तांदू वाडटा आडे राव रे वसनाका राव एक मिनीट म्हणटा वाडटा तांदू वाडटा एक गी मुटली करता बरून मुटली करता मुटली करून तो न्हिद रे इल्लो न्हिदय मागीर वसू म्हणटा पासकूक न्हिद येता न्हिद आयले वेळार ही बैलान पुरा तेणें पुरा मुटली घालता इल्लीशी मुटली शाळ्याक माटवाने असले माटवा वरी दवरता पासको कुटयता अळरे अळरे पासको मुटल्यांचो पावस आयला रे मुटल्यांचो पावस काले मुटल्यांचो पावस म्हणटा एक उठले आयदन घाण भायर धांवता दवन वसून मुटली विंचता मुटली विंचून अन्न घराडटा अळरे वयर पळय रे म्हणटा अशें अशें माटवा लायता लो वसून माटवा लयताना बडा बडा बडबड करून मुटली सकयल पडटा ओ मुटल्यांचो पावस ओ मुटल्यांचो पावस म्हणून पासकोक मुटल्यांचो पावस तूं तकलेन रिकता ना न्ही विसरतात आतां येता बैसरोंक बैसरोन दुसरे दीस की तिसरे दीस करतना तेच्या फ्रेंड्सांक बरं सांगूंक येता अळरे आमगेर यो रे आमगेर तशें रे म्हाका इतली नाणी मेळ्ळी रे म्हणून तोंड काडटा ना खंयची नाणी रे एक मुडकेंत नाणी मेळ्ळी रे खंय आसा खंयचे दीस रे ती मेळ्ळी म्हणून विचारतना मुटल्यांचो पावस आयलो पळय ते दीस मेळ्ळी रे म्हणटा मुटल्यांचो पावस येता मुटल्यांचो पावस येना न्हे आतां लोक पुरा आसता हे बे ओ काय पेद्दा पासकू आका काय येगुतना मुटल्यांचो पावस की मुटल्यांचो पावस येवंक आगे म्हणटा आनी लोक पुरा आसतात आतां अशें कर न पासकू खालें करता मुटल्यांचो पावस आयलो म्हणून लोकांचे मत घालता ना व्हडली माय बचाव जाता व्हडली मायची नाणी उरतात आतां व्हडली माई खालें करता ओ रात नाणी आका मुटल्यांच्या विशान ताका सांगून ताचो मत गुंडयली म्हणून खुशी जाता आनी ती संतोशान रावता अशें हांव आतां सांगून गेल्यार ऑलरेडी येदोळ सुनिदल्यांत आतां हांवें परत्यान सगळ्यांक न्हिदोंक अवकाश करून दिल्ले बरी जाता देखून आतां हांवें सांगून थोड्योच काणयो तुमचे मुखार दवरल्यो वयमो आतां आनीक मजेदायीक काणयो तुमकां मेळटात वाचूंक हांवें सांगिल्ल्याच्या की बऱ्या रितीन बऱ्या उतरांनी तुमकां त्यो काणयो मेळटात आनी तो पुस्तक तुमकां आज ई बूक रुपार मेळटा सकाळी पळय हांगा उक्तावन केल्लो न्हय तो बूक तुमकां वाचूंक मेळटात आनी ताच्या उपरांत ह्या पराग संमेळनांत आमी हे तुमकां कार्यक्रम मांडून हाडिल्ले तुमी मुकले वाचपी तुम्ही मुकले बरोवपी जायचे म्हणून काणयो एक साहित्य सो विभाग कसें कविता आसा नेक्स्ट तुमकां आयकूंक मेळटली तशेंच लेखनां आसात तशेंच सर सांगता तुमकां दुसरे दुसरे विशय आसात तशें काणयो साहित्य असो एक ल्हान विभाग आंतले हांव भायर वसना तांतूत त्रासता देखून ह्यो काणयो कित्या खातीर उपकारतात आतां व्हडले मेन सांगल्यो काणयो जावंक पुरो दुसऱ्यो खंयच्योय काणयो जावंक पुरो पेद्दा दुमगा आसा ताच्यो काणयो जावंक पुरो ह्यो पुरा काणयो कितें करतात त्यो आमचेर प्रभाव घालतात आज हांव तुमच्या मुखार रावन अशें सांगचें जाल्यार काणयो वाचल्ले परिणाम पाठ करताना क्लास हायस्कुलांत हायस्कुलांत सुरू जाली म्हाका ती पिशे कॉलेजींत आसलें कॉलेजींत लेक्चरर पाठ करताना हांगा डेस्का भितर म्हजो स्टोरी बूक आसतालो कितले पटी हांव शिरकोन पडले आसा पनिशमेंट मेळ्ळें आसा म्हाका क्लासीतून भायर घाल्ले आसा म्हाका बेजार जावं ना तेंतान म्हजो खणयो बूक वाचचें कंटिन्यू केल्लें हांवें लायब्ररींत कितले पटी क्लास बंक करून वचून हांवें लायब्ररींत बसून खणयो वाचल्ल्यो आसात सायज तेच्यो खणयो पुरा म्हज्यो कंप्लीट जाल्यात म्हणून हांव चिंता आतां कितें परिणाम वाचून वाचून मुकदल्यो पूण ते शब्द आसात पळय ते नॉलेज हांगा बसल्या ते वोकॅबलरी म्हणटा आमी आयकलां तुमी वोकॅबलरी गोता तुमकां वोकॅबलरी म्हळ्यार शब्द आतां म्हाका हांगा आसूंक पुरो आंतू पूण म्हाका शब्दांची गरज ना हांव तुमकां अशें डायरेक्ट उलयता पळय कशें ते शब्द हांव एक पटी बरोवंक बसली जाल्यार बरोवन तुवेचे मागीर थंय उठोंक ना मदें उठोंक एकदां उठचे पडल्यार थंयतान मागीर परत्यान तें कंटिन्यू बरोवन तुवेचे आमी बरोवन तुवेचे मास्टरांक बरयता सर बरयता बरोवन तुवेचे ते एक फ्लो आसा आमचे कडेन कितें म्हळ्यार तितली जनवाय आमकां मेळटा तुमी वाचल्यार तुमकां ती जनवाय येता तुमकांय बरोवंक साध्य जाता हे म्हाका जाता गी म्हणून तुमी म्हणयेत आमी एक पटी म्हळ्यार म्हाका जाता गी शे म्हाका जावचें ना बा पुनः आमक जाता साध्य जाता ते तुम्ही करीजे आता काणयो वसचे प्रयत्न सुरू करीजे तुमची मात मत बरी काम करूंक काणयो एक वक्ता बरी काम करतात सृजनात्मक चिंता पडता सृजनात्मक म्हणजे क्रिएटिव रायटिंग म्हणतो हांवें क्रिएटिव थिंकिंग म्हणतो हांव क्रिएटिव क्रिएटिव म्हणजे हांवें चिंतले बरी तूं चिंते नाही हांवें चिंतले बरी तूं चिंते नाही तुवें चिंचे विंगडच तुवें वसचे विंगडच तुजी जनवाय विंगडच आता ही सृजनात्मकता वाडता ताचे उपरांत तीक्ष्ण जाता आमची मत तीक्ष्ण खंयच्या एका विशयाचेर एक रूख पळया ताच्या विशयान मस्त सांगता तुमकां बसले कडेन एक बरोवंक येवंक पुरो एक बलून पळया ताच्या विशयान तुमकां चिंतूंक तुमचेंच एक योजन येवंक पुरो हांव थंय फस्ट सकाळी पळयताना दोग जाण भुरगे खालेंगी बरोवं नासले भविश्यात तांचो नोट्स बाकी आसलो की कोत्ता म्हाका पूण तांणी बरोवं नासले हांव चिंता बरोवचे कांय अभ्यास करतात जावं की पुरो आसूंक पुरो कित्याक नजो ल्हान आसतना हांव हायस्कुलांतच चार लायनीची कवना बरोवंक शिकले हायस्कुलांतच तशें साध्य जावंक पुरो तशें तुमी वाचूंक सुरू करताना बरोवंक सुरू करताना कोणी तुमच्या रगळ्यांक येनात ते एक वेपन हांव तुमकां सांगता एक आयुधा तुमकां कितें आयुधा तुमी बरयतात म्हूण कळ्ळ्यार आसा रे कोणी तुमकां डिस्टर्ब करूंक येनात कित्याक म्हळ्यार तांकां बेंजूर जाता तांच्या विशयान तुमी बरयतात म्हूण नेक्स्ट मुखार उबी आसा हांव तुमच्या मुखार तशेंच काणयो बुकू काणयो कितले वाचल्यात कितले हांवें ते चिंतलां आटयलां ते म्हाका गोत्तू ना त्या विशयांत म्हजी जाणवाय मस्त वाडल्या आनी हे म्हाका सांगूंक खुशी जाता देखून काणयो वाचल्यान जायत्य रितीन आमी लाभ जोडटांव हे भुरग्यांनी फस्ट मतीन दवरीचे आनी अखेर मुसर तुमी कितेंगी लाभ तूं आसा म्हणले मतीन दवरीचे आनी तुमची जनरल नॉलेज सामान्य ज्ञान वाडटा आनी तुमचे वरवीं जायते मेळटा समाजाक मेळटा म्हणले तुमी उडास दवरचे आनी काणी बरोवचे या वाचचे या काम सुलाभ आनी तांतू मेळची खुशी मस्तू आतां एक दोन दीस तुमकां कश्ट जावंक पुरो उबगोन जावंक पुरो कशें पासकूक पळय उबगोन जाल्ली तशें उबगोन येवंक पुरो थोडे पटी पूण आमी ते एक अभ्यास करून घेचे कशें आमी आमचे कले थोडे हॉबीज आमी अभ्यास करून घेता तशें अभ्यास करून घेचे तशेंच ताच्या उपरांत आमी हे प्रॅक्टीस करीचे इलेले इलेले इलेले प्रॅक्टीस करीचे आतां तुमकां प्रॅक्टीस मेळटा आज आनी आमी आसक्त दवरीचे याच्या विशयांत आसक्त दवरून अभ्यास केलो तर तुमच्या व्यक्तित्वाचेर परिणाम पडटा तुमचे व्यक्तित्व तुमकां एक समाज वळखता तुमी एका जाग्याक पावतात जावंक पुरो तुमी साहित्यच न्ही दुसरे खंयचेय कितें साहित्य काणयो कावना मात्र न्ही दुसरेय बरोवयात वैज्ञानिक चिंता बरोवयात या दुसरे खंयचे संशोधन करियेत मुखार आमकां जायचे आमकां जायते विज्ञानी जायते दोतोरू जायते नवे सोदना करचे संशोधक आमकां जायचे ते आसात तुमच्या मदें आसात आमकां ते जायचे देखून तुमी प्रयत्न करीचे म्हणून सांगूंक तुमकां आमी हांगासर आपयला आनी हाचो परिणाम तुमचेर सरण सांगले बरी 10 वर्सां उपरांत 20 वर्सां उपरांत खंडीत समाजाक मेळटा आनी मेळचे आनी इतलो संगती तुमी समेस्तांनी उडास दवरीचे आनी हेरां कडेन वांटून घेचे कितें म्हणल्यार आज तुमी इतली जाणां आयल्यात मस्त जाणां हांगा येवनात जावंक पुरो विविध कारणां ह्या तुमच्या फ्रेंड्सांक तुमी सांगाचे हे कित्याक कित्याक गरज आसा हांगा कोणाक येवंक जावना तांकां तुमी सांगाचे आनी फुडल्या दिसांनी आमी कितें असले कार्यक्रम करता तांकां तुमी हे जे परत्यान हेरांक की तुमी आपण हाडीचे आनी ह्या साहित्याचो बरो प्रयोग करीचे म्हण सांगून म्हजी थोडी उतरां अखेर करता तुमकां न्हीद हाडयल्याक बेजार पावता न्हीद येवन जाल्यार खुशी पावता देव बरें करूं
0: कसो आसलो पासकू पासकू कसो आसलो ताणें म्हणी आयकले हॅरी पॉटरान येस आतांची भुरगीं काणयो साई सुते ते कांय वसिनात साई सुते नॉवेल नॉवेल म्हळ्यार कादंबरी तांचो लव अफेर आनी पुरो आसतलें कॉलेजीन तेंत वसचें आतांची भुरगीं वसिनात न्हय रिडर म्हणजे टॅक्स्टबुकाक काल म्हणजे टॅक्स्टबूक म्हणटात की आतां रिडर तेंत वसिनाव आमी न्ही तुमकां आय ए एस आय जे आय पी एस आय जे म्हणटात न्हय आय ए एस आनी आय पी एस आय जाल्यार तुमी बरयतय रावचे यू हॅव टू रायट विदीन 3 अवर्स यू हॅव टू फिनिश

0: रेडियो सारंग 107.8 FM.
1: रेडियो सारंग 107.8 FM. रंग रंग दा बदक इत्ते तुलु प्रसारा.